नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर, 26 वैशाख शके 1948, दिनांक 16 मे 2026. श्रोते हो, आता सकाळचे 5:56 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलध्वनीने प्रारंभ करीत आहोत.

एफएम 101.1 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रशियन तत्वज्ञ टॉलस्टॉय आणि गांधीजी या दोघांचे याबाबत एकमत होते. अन्यायाचा प्रतिकार अहिंसेने करा असे दोघांचेही म्हणणे होते. तर दोघांनाही अहिंसेवर भोगावर आधारित असलेल्या पाश्चात्य संस्कृतीचे वावडे होते. व्यक्तीची आंतरिक सुधारणा झाली की सामाजिक सुधारणा आपोआपच होते यावर दोघांचाही अपार विश्वास होता. अहिंसेचे पालन केले तरच खऱ्या अर्थाने मनाला शांती लाभू शकते. जर तुमच्या अंतकरणातच शांती नसेल तर तिचा बाहेर शोध करण्यात काय अर्थ. त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो. मनाची शांती ही आंतरिक परिवर्तनातून प्राप्त होते. बाह्य परिस्थितीच्या परिवर्तनातून नव्हे केवळ प्राणीमात्रांची हिंसा टाळणे असा स्थूल अर्थ गांधीजींना अभिप्रेत नव्हता. तर अहिंसा म्हणजे अपार प्रेम होय. शब्दाने सुद्धा कोणाचेही मन न दुखविणे हे अपार प्रेम व्यक्त होण्याचे साधन गांधीजींनी जनसेवाने सांगितले. मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती स्वास्थ्यापेक्षा अधिक असते. अहिंसेच्या मार्गाने मनोवृत्ती शुद्ध करून रागद्वेष विरहित करून जनसेवेची सेवा केल्याने ईश्वर प्राप्ती होईल अशी महात्माजींची विचारसरणी होती. या विचारानुसार त्यांचे आचरण होते. सेवेमुळे शत्रू देखील मित्र बनतो. सेवेचा आधार पैसा नसून हृदय इच्छा आहे. सेवा कोणाची करायची ज्यांच्याविषयी प्रेम वाटते त्यांची करावी. सेवाधर्म हा इतका कठीण आहे की योगी लोक देखील तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सेवेसाठी पैशाची आवश्यकता नसते. स्वतःचे संकुचित जीवन सोडण्याची गरिबीशी एकरूप होण्याची आवश्यकता असते. निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाला पशु बनविते विकृत करते. क्रोध एक प्रकारचा झंझावात आहे. तो आला की विवेकाला नष्ट करून टाकतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे की क्रोध उत्पन्न करणाऱ्या कारणापेक्षा त्याचा परिणाम अत्यंत दुःखमय असतो. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. शस्त्राचे बळ किंवा बुद्धीचे बळ जिथे कमी पडते तिथे त्यांनी आत्मबळ उभे करण्यास सांगितले. द्वेषाला प्रेमाने आणि हिंसेला अहिंसेने उत्तर देऊन सत्याग्रह केला. अहिंसेच्या या अभिनव धोरणामुळेच लाखो निशस्त्र भारतीय शस्त्रसंपन्न साम्राज्यशाहीशी टक्कर देण्यात पुढे आले. त्यांच्यापुढे बलाढ्य ब्रिटिश सत्तेलाही नमते घ्यावे लागले. अहिंसेच्या प्राचीन तत्वात गांधीजींनी नवा आशय भरला. ही तत्वे वैयक्तिक पातळीवरून सामुदायिक आचरणात रूढ करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याचे दुःख स्वतःचे समजणे याचेच नाव दया. दयाशील अंतकरण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच होय. दयापूर्ण कृत्य अविरत करीत राहा त्यायोगे तुम्हाला अमरत्व प्राप्त करू शकाल. अनुकंपा दानधर्म यांनीच मनुष्यास पूर्णत्वाचा लाभ होतो. भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे वागू शकतो. दया करणे म्हणजे उच्चतेप्रत जाणे. आजही त्यांच्या वर्धा आश्रमात साप निघाला तरी न मारता सोडून दिला जातो. या प्राणी मात्रांच्या प्रेमाबरोबरच गांधीजींच्या अहिंसेचा व्यापक उपयोगही लोकशाही राज्यासाठी आहे.
1: अहिंसा याविषयी रेवती बेद्रे यांचे विचार आपण ऐकल्यास श्रोते हो. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:10 झालेले आहेत. भक्ती संगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात राम उगावकर यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

श्रोते हो, भक्ती संगीत या कार्यक्रमात यानंतर दिलीप रावळ यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत आहे संजीवनी भेलांडे यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण ओंकार दादरकर यांच्या स्वरात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं अरविंद आघाशे यांची भक्तिरचना ऐकलं. कार्यक्रमात यानंतर वृंदा भांबुरे यांचं भक्तिगीत ऐकूया. साधना सरगम यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे अभिजित राणे यांनी.